0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन। सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा। महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार। अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार। FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला। आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी। आता सविस्तर बातम्या। योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योग दिनाच्या निमित्तानं बोलताना केलं। भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला। कोलकाता इथं झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले।
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है। भारत में हम जानते हैं और देखते आए हैं, योग मानव के जीवन का चेतना के साथ, ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है। इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है, योगा फॉर हेल्दी एजिंग। उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं। योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला। यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला। पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली। राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे। 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते। यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही। आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक, आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो। यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते।
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दी नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 108 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20,000 अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला

पाहायला मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते

येऊ दे, बरसू दे या सरींनी केवळ धरतीलाच नाही तर आपलं मनही चिंब भिजू दे, कारण तो आलाय नव्या आशांचा, नव्या उमेदीचा, नव्या जगण्याचा संदेश घेऊन. आलाय ना तो. तुम्हाला खरं सांगू का, अगदी पहाटेच्या वेळेस बरसून गेला पण रस्त्यावर साचलेलं थोडं थोडं का होईना ते पाणी बघून सुद्धा मनाला समाधान वाटतं. किती दिवसाची प्रतीक्षा ती, इतके दिवस वाट पाहिल्यानंतर आणि इतक्या गर्मीनं आपण हैराण झालो होतो. आपल्या सगळ्यांना दिलासा देत काळ्या ढगांच्या साथीनं, आहा काय दिमाखात आलाय हो. पण तुम्हाला खरं सांगते, जेव्हा पाऊस असा उशीर करतो ना यायला, तेव्हा मग जी आतुरता असते, ज्या सगळ्या गोष्टी, म्हणजे रोज बातम्या पाहणं आणि त्या विशेषतः पावसाच्या पाहणं, हे इतकं आतुरतेनं म्हणण्यापेक्षा आपण अक्षरशः वेड्यासारखं पाहत असतो. पण एक वेगळंच आनंद असतो नाही त्याच्यामध्ये. झाडाच्या पानांवरून ते थेंब उघडत आहेत, मातीचा असा छान तो ओला धुंद असा मस्त दरवळ असतो, धुंद सुगंध आहे आणि जिवंत झालेला असं म्हणतं, आहा काय मजा असते हो. कोणी गच्चीत उभं राहून पाऊस अनुभवतंय, नाचतंय, रील्स बनवतंय त्या पावसाच्या गाण्यांवर, पावसाचं थेंब असे हातावर झेलत, गरम चहाचा घोट घेत आणि सुंदरसं गाणं आहे छान, आणि ते खास पावसाचं असेल तर वाह. आपल्याही ओठावर पहा सहज गाणं येतं, असं आतून जेव्हा आनंद होतो ना तेव्हा. आणि पाऊस हा फक्त काही पाणी घेऊन नाही येत ना, नव्या ऋतूचा गंध आहे त्याच्यामध्ये, आशा आहेत, आठवणी आहेत आणि एक आश्वासनसुद्धा आहे पहा. हो खरंच, आणि ती मनाला हवी हवीशी वाटणारी ती अशी छान थंड झुळूक असते, मातीचा धुंद सुगंध आहे

0: आणि आठवणींच्या असंख्य सरी असा घेऊन तो येतो आणि मन प्रसन्न करून जातो. खरंच पुन्हा एकदा त्याला साथ घालावीशी वाटते अशा गीतांच्या माध्यमातून.
1: ये रे पावसा तुला देतो.

0: कार्यक्रमातलं पहिलं गाणं पावसाचं होतं म्हटल्या संपूर्ण कार्यक्रम पावसावर असेल असं नक्कीच नाही आहे. कारण कसं आहे, आता रोजच पावसाची गाणी आहेत, रोज त्याविषयी आपण बोलू. आणि पावसाविषयी बोलायचं झालं तर अशा खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्याला अशा छान गोष्टी येत असतात आणि त्यावर सविस्तर कार्यक्रम मी तर नक्कीच करेन, आमचे सगळेच सहकारी नक्कीच करतील. पण आता फुटबॉल फीवर सुरू आहे, अर्थात आज पावसाची गाणी असणार आहेत बरं का. फुटबॉल फीवर सुरू आहे आणि 11 जूनपासून स्पर्धा सुरू झाल्या आहेत ज्या 19 जुलैपर्यंत असणार आहेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट जी गेल्या 2-3 दिवसांपासून आपणसुद्धा पाहत असाल, हो आता फुटबॉल सुरू झाल्यानंतर ना इतके व्हिडिओज येत असतात, इतक्या गोष्टी येत असतात की त्या खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी धडपड आणि ते त्यांचे चाहते असतात, ते रडतात, मिठ्या मारतात, काय काय करतात, कमाल असते, कमाल. म्हणजे हे वेडसुद्धा पाहण्याजोगं असतं. आत्ता इथे झालं असं की ब्राझील संघ आणि त्याचे किती चाहते आहेत जगभरात. केरळमध्ये सुद्धा आपल्या 26 वर्षाचा जो मुलगा आहे, चाहता आहे, त्यालाही फुटबॉल असाच आवडत होता. कारण त्याच्यासाठी आत्ता, कारण त्याचं जर आपण आयुष्य आणि त्याच्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या खूप वेगळ्या आहेत, मनाला स्पर्श करून जाणार आहेत. अक्षय हा ब्राझील संघाचा एक चाहता आणि तो स्वतःसुद्धा फुटबॉलपटू बनण्याचं एक स्वप्न पाहत होता. 2022 विश्वचषकामध्ये ब्राझीलचा पराभव झाला आणि त्याच वेळेस तो सामना पाहायला गेला होता. अक्षय बराच वेळ घरी आला नव्हता, घरच्यांनी शोध घेतला बराच वेळ आणि जेव्हा शोध घेतला तेव्हा तो एका ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत त्यांना मिळाला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल केलं आणि तपासणीनंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचं कळलं आणि त्याला स्ट्रोक आला होता म्हणून ते असं झालं होतं. हाच अक्षय गेल्या 4 वर्षांपासून अंथरुणात आहे आणि त्याच्या डोळ्यांशिवाय शरीराचा कुठलाही भाग प्रतिसाद देत नव्हता. आजूबाजूला काय घडतंय हे त्याला समजतंय की नाही हे सुद्धा त्याच्या कुटुंबियांना कळत नव्हतं. पण यंदा काय झालं माहिती आहे, विश्वचषकामध्ये ब्राझीलने पात्रता मिळवली आणि ही बातमी त्याच्या मित्रांनी त्याला सांगितली तेव्हा पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं. आणि ही गेल्या 4 वर्षात त्याच्या चेहऱ्यावर दिसलेली पहिली सकारात्मक प्रतिक्रिया होती. त्यामुळे कुटुंबियांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या रसिक हो. आणि म्हणून मग आता ब्राझील आणि हैती ह्याच्यात जो सामना होणार आहे ते त्याच्या घराजवळ त्यांनी सार्वजनिक स्क्रीनिंगचं आयोजन केलेलं आहे आणि हा सामना बघण्यासाठी पाहण्यासाठी पुन्हा एकदा त्याला, म्हणजे तो फक्त हॉस्पिटलला जात होता चेकअपसाठी, आता एवढ्यासाठी त्याला बाहेर तो सामना पाहण्यासाठी म्हणून आणणार आहेत. म्हणजे काय खेळाचं वेड आहे, खेळाडूंचं वेड आहे, किती गोष्टी सांगाव्यात. फुटबॉल सुरू झाल्यानंतर अशा कहाण्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्यासमोर येत राहतात रसिक हो, आणि त्या खरोखर अशा वेड लावणारे असतात, मनाला स्पर्श करून जाणारे असतात खरोखरीच. आपण काय करूया, आत्ता एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर गाणं ऐकूया.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में

तारुण्यातही बाळपणीचा खेळ वाटतो हवा हवा. खरंच आहे ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मोठं झाल्यानंतरच लहानपणची मजा कळते. आणि असं म्हणजे लहानपणी असं वाटतं की नाही नाही हे सगळं ना मी मोठा असतो तर मी एवढा असते तर तेवढी असते तर असं केलं असतं तसं केलं असतं. हे आपल्यापैकी प्रत्येकालाच लहानपणी वाटलेलं असतं. आणि ते मोठे आहेत ना म्हणून आपल्याला असा त्रास देतात, असं ओरडतात, असं सगळं सांगतात. थांब जरा, मला मोठं होऊ देत. पण मोठं झाल्यानंतर मग असं वाटतं की नको रे बाबा, ते लहानपणच छान होतं. खरं ना, पण त्या त्या वयातली ना आपली स्वप्न वेगवेगळी असतात पहा. आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रत्येकजण झटत असतो. अर्थात प्रत्येकाचा प्रयत्न करण्याची पद्धत किंवा त्यासाठी दिलेला वेळ यात फरक असू शकतो. आणि यात सगळ्यात महत्त्वाची आणखी एक अशी गोष्ट असते की एक स्वप्न असं असतं ना की ते गाडी

नंतर निर्माण झालेली परिस्थिती, इंधनाची समस्या. आता यातून मार्ग तर काढायला हवा ना, आणि त्यासाठी सरकारसुद्धा आपापल्या परीनं वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते आहे. आणि इथेनॉल मिश्रित इंधन हे फक्त, हा विषय फक्त आजच आपल्यासमोर आलेला नाही आहे हो. गेली काही वर्ष यावर संशोधन सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारने 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क जे आहे हे पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे त्या इंधनावरचं जे अवलंबित्व आहे ते जरा कुठे कमी होईल असं आहे. पण आता याविषयीची ना खूप उत्सुकता वाढली आहे. E10 काय आहे, E20 काय आहे, आणि ते कसं आपल्या गाड्यांमध्ये आपण वापरू शकतो. आता E10 म्हटल्यानंतर की त्याच्यामध्ये 10% इथेनॉल आहे आणि 90% पेट्रोल आहे. तसंच E20चं म्हणाल तर तसाच प्रकार की 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. आता याच्यानंतर हे सगळं आमच्या गाड्यांमध्ये चालेल का? सुसंगतता म्हणतो आपण त्याला वाहनाची. तर आपल्याकडच्या जवळजवळ सगळ्या जुन्या गाड्या आणि नवीन गाड्या, या सगळ्या प्रकारच्या गाड्या ज्या आहेत, म्हणजे ज्या 2008 नंतरच्या आहेत, त्या E10 पेट्रोलवर चालण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा इंजिनावर परिणाम होईल का? तर नुकसान होणार नाही. रबर आणि प्लास्टिकचे भाग सुरक्षित राहतील. आणि मायलेज, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की मायलेज तितकं देईल का? तर त्याच्यातही फारसा मोठा काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे हे जे E10 आहे ना, हे आपल्याला बऱ्याचशा पेट्रोल पंपांवर मिळतं आहे आता. आता E20चं सुद्धा तसंच आहे, पण E20 वापरायचं असेल, ज्याच्यामध्ये 20% इथेनॉल आहे, 80% पेट्रोल आहे, ते वापरण्यासाठी मात्र तुमच्या गाड्या ह्या 2023 नंतर, म्हणजे आत्ता अलीकडच्या जर उत्पादन असेल तर त्या बहुतेक गाड्या E20ला चालतील. म्हणजे जर ही गाडी, जर तुमची गाडी E20शी किंवा E20साठी तशी सुसंगत नसेल, कॉम्पॅटेबल नसेल, तर मात्र तुमच्या इंजिनाचे भाग, रबर, पाईप्स या इंधनामुळे थोडेसे खराब होऊ शकतात. तेव्हा ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आणि E20 मध्ये मायलेज 6 ते 7% E10च्या तुलनेत कमी होऊ शकतं. म्हणजे ही शंका आहेच सगळ्यांना. पण याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की E10 आणि E10च्या तुलनेत E20 मुळे कार्बनचं उत्सर्जन आहे हे बऱ्यापैकी कमी होतं आणि त्याच्यामुळे हवा शुद्ध राहते. तसं पाहायला गेलं तर पेट्रोल आणि इथेनॉल याची बरोबरी नाही ना होऊ शकत ऊर्जेच्या बाबतीत. हा, मग त्यासाठी तशी सुसंगत इंजिन असायला हवेत गाडीमध्ये. त्याच्यानंतर मग त्याचा पिकअप कमी होईल का? अशा अनेक अनेक अनेक शंका आहेत. म्हणजे 100% एका लिटर पेट्रोलमध्ये जर 100% तुम्हाला ऊर्जा मिळतीय, तर 1 लिटर इथेनॉलमध्ये ती 70% आहे. 1 लिटर, हा इथे 10% आणि 20%चा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही ऊर्जा थोडी कमी होईल 5 ते 6%. आता याचं गणित खूप वेगळं आहे. सध्याची स्थिती काय आहे आणि याच्यासाठी कशी मंजुरी मिळवलेली आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींना हा मोठा विषय आहे एका कार्यक्रमाचा. त्याच्यामुळे याचा पर्यायी वापर करणं ही आत्ता काळाची गरज झालेली आहे. आता त्याच्यावर अजून संशोधन सुरू आहे. त्याच्या किमती कशा असतील, त्याचे फायदे काय आहेत, कार्बन उत्सर्जन, कार्बन मोनॉक्साईड, विषारी वायूंचं उत्सर्जन आहे, त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे, परकी चलनाची बचत होणार आहे, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, कारण ऊस, मका यासारख्या धान्य किंवा पिकांच्या माध्यमातून त्या इथेनॉलची निर्मिती करण्यात येते, त्यामुळे त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना सुद्धा. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे रसिक हो. आपल्या गाड्या तर आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या आहेत, पण त्याच्याबरोबरीने पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. आणि जर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर काय, तर त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं सज्ज राहणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? रसिका हो, यानंतर हे एक सुंदरसं गीत, आणि त्या गीतानंतर आपण ऐकणार आहात पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी. हे दिल्लीहून थेट याचं प्रसारण करण्यात येईल, जे इथून सहक्षेपित करण्यात येईल. ऐकूया हे छानसं गीत.

श्रोता, यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 10:30 आपण ऐकणार आहात पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी. दिल्लीहून थेट याचं प्रक्षेपण करण्यात येतं, इथून सहक्षेपित करण्यात येईल. हे 10:45 असणार आहे आणि त्यानंतर आपला मनस्पर्शी कार्यक्रम हा सुरू राहणार आहे 11 वाजेपर्यंत. तर ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

0: मैं कैसे कैसे,
1: श्रोतेहो,
0: मैं
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे
0: कैसे
1: सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर
0: समझाऊं
1: गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
0: कैसे कैसे मैं कैसे कैसे
1: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

रसिक हो आणि आता आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपत येते. यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाचीही सांगता होईल आणि त्यानंतर ठीक 11 वाजता पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात युवा तरंगमध्ये. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

अहो आता विसरा हे सगळ। इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: गोल्ड खरा सोना।
1: रसिकाओ नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते।

आपल्याला कसं किती कुठे कशा वेगवेगळ्या गोष्टींचं वेड लागतं आणि हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लहानपणीचं वेड वेगळं, थोडं मग अशा वेगळ्या वयात येत असतानाचं वय वेड वेगळं आणि नंतर मग आयुष्य एका वर्षानं एका दिवसानं पुढे जात असतं, तेव्हा मग येणाऱ्या नवनवीन गोष्टी बऱ्याच काही याच्यात शिकवत असतात तुम्हाला आणि मग ते समजून घेणं असतं ना प्रत्येक टप्प्यावरचं आणि ते समजून घेत पुढे जाणं ते एक वेगळी नवी उमेद देत असतं, नवे अनुभव देत असतं आणि ते खरोखरीच खूप गरजेचंसुद्धा असतं रसिक हो. असो या गोष्टींवर आपण बोलू नक्कीच, पण आता कसं आहे की एक सुंदरसं गीत आहे पण त्या गाण्यानंतर ठीक 11:10 आपण ऐकणार आहात पुन्हा एकदा पद्म ऑन आकाशवाणी, पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी 11:25 असेल आणि त्यानंतर आपल्या युवातरंग कार्यक्रमाचा उत्तरार्ध नक्कीच असणार आहे 11:00. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

त्याचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा।

संवादान से लावत लावत हजार अर्थ, संवादान से लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून।

0: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्य प्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
1: एक दशक पहले भारत सोलर पावर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात मी तिचा फोटो पाहिला आणि तिचा फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर तिचं कौतुक वाटलं, अभिमानसुद्धा वाटला. कारण तिच्याविषयी जेव्हा आलेल्या गोष्टी वाचल्या पाहिल्या तेव्हा मग कळलं की अरे, आधी आय आय टी, मग यू पी एस सी आणि नंतर 167वी रँक मिळवून यू पी एस सीमध्ये स्वतःच्या यशाची कहाणी स्वतःच्या हाताने लिहिली तिनं, जिचा उजवा हात कोपरापासूनच नाही आहे. विचार करा. आणि तिने बाऊ केला नाही या गोष्टींचा. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागतात, कारणं देता येत नाहीत. कारणं काय कितीही तयार असतात हो, दिली तर. आणि बरेचदा काय असतं माहिती आहे का, की पहिल्यांदा अपयश आलं ना तर मग अनेक जण थांबतात, की नको, भीती वाटते त्यांना की पुढे जाऊन पुन्हा अपयश आलं तर. आणि यू पी एस सी सारख्या परीक्षा ज्या असतात त्या तर खरोखरच तुमची परीक्षा पाहत असतात. मग आयुष्यात आता अपयश आल्यानंतर नको, खचून जातात, प्रेरणाच मिळत नाही. पण इथे केरळच्या काजल राजू यांच्याविषयी मी बोलतीये रसिक हो, ज्यांचं कौतुक आता संपूर्ण देशभरातून होत आहे. बरे, हे जे व्यंग मी शारीरिक सांगितलं की जे कोपरापासून हात नाही आहे, म्हणजे जन्मापासूनच शारीरिक आव्हानांना व्यंगांना तिनं तोंड दिलं आणि हार मानली नाही, परिश्रम केले, कठोर परिश्रम केले आणि आपली इच्छा पूर्ण केली. देशातली सगळ्यात कठीण परीक्षा जी मानली जाते यू पी एस सी, ती उत्तीर्ण झाली. आणि ही परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे अगदी मेन्स मुलाखतीपर्यंत पोहोचणं हेही स्वप्न असतं अनेकांचं रसिक हो. काजल राजूच्या स्वप्नानं आणि तिची जी कथा आहे, तिची जी कहाणी आहे, ती अशीच एक आहे. केरळमधल्या एका छोट्याशा लहानशा गावात तिचा जन्म आणि जन्मापासूनच ही जी या ज्या गोष्टी आहेत, शारीरिक आव्हानं, त्यांचा सामना तिला करायला लागला. पण या सगळ्या गोष्टींचा तिनं बाऊ कधी केला नाही, यशाच्या आड या गोष्टी कधीच आणल्या नाहीत. पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुद्धा ती ती घाबरली नाही. कारण काय माहितीये का, तिला आय ए एस व्हायचं होतं. केरळमधल्या कासारगोड जिल्ह्यातल्या निलेश्वरची रहिवासी असलेली ही काजल जन्मापासूनच फोकोमेलिया सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आजार त्यानं ग्रस्त, त्याच्यामुळे तिच्या उजव्या हाताचा ना विकासच झाला नाही. अनेक आव्हानं आली पण तिचा आत्मविश्वास कधीही कुठेही कमी झाला नाही. आणि तिचा विश्वास असा आहे की यश हे कठोर परिश्रम आणि विचारांनी मिळते, शारीरिक रूपानं नाही. तिनं आय आय टी मद्रासमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मग पदव्युत्तर पदवीसुद्धा मिळवली आणि अभ्यासादरम्यान यू पी एस सी अर्थात नागरी सेवा परीक्षेची तयारीसुद्धा करत होती. आता तयारी करत असताना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं, जे अनेकांना मिळतही नाही. त्यात तिची ऑल इंडिया रँक किती होती, 910, आणि निवड झाली भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेसाठी. पण तिचं लक्ष होतं आय ए एस, प्रशासकीय सेवा. आता हा प्रवास इथेच थांबला नाही, तिने तिथे नोकरीला कामाला सुरुवात केली, ट्रेनिंग सुरू झाली. म्हणजे रेल्वे प्रशिक्षणासाठी तर तिला बाहेर जायला लागत होतं, पण या सगळ्यातून मग पुन्हा आय ए एससाठी प्रयत्न. आणि अभ्यासासाठी वेळ काढणं हे किती कठीण होतं तरीसुद्धा ती ते करत होती. आणि शेवटी तिच्या परिश्रमाचं फळ तिला मिळालं. शेवटी चौथ्या प्रयत्नात जी अपेक्षित रँक तिला हवी होती ती मिळाली आणि यावर्षी नागरी सेवा परीक्षेत 167वी अखिल भारतीय रँक मिळवली, ज्यामुळं आय ए एस अधिकारी बनण्याचं स्वप्न जे तिचं लहानपणा आधीपासूनचं होतं ते पूर्ण आता होतं आहे रसिक हो. आणि जेव्हा तिचा फोटो पाहिला, जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात झळकली, तेव्हा खरोखरच कौतुक वाटलं आणि अभिमानानं मान उंचावली की जर स्वप्न पाहायची असतील आणि ती पूर्ण करायची असतील तर हे अशा प्रकारचे अडथळे हे मध्ये येत नाहीत, आपण ती पूर्ण करू शकतो. यासाठी हिचं उदाहरण, यांचं जे उदाहरण आहे ते खरोखरच उत्तम आहे.

0: उंच उंच जायचं असेल आणि आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर मग त्यासाठी आता कसं आहे ना, आता लोक किंवा आताची तरुणाई नवनवीन मार्ग शोधतीये आणि काहीतरी वेगळे पण असेल यासाठी सुद्धा किंवा त्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असते. दोन मुलं आहेत दिल्लीची आणि या मुलांनी काय केलं तर नोकरी सोडली आणि गेले ते एका दुर्गम अशा गावात जाऊन स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी सुंदर असा मातीचा चिखल मातीचा असा विला किंवा असा छान असं घर बनवलं. त्या घराचा फोटो किंवा ते घर जर तुम्ही पाहिलं ना तर असं वाटतं की परदेशातल्या कुठल्या तरी छान अशा ठिकाणी बांधलेला असं पॅगोडासारखं सुंदर असं ते ठिकाण दिसतं तुम्हाला. म्हणजे दगडाच्या अशा पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या आणि असा पाया असा खाली नाही आहे पण गावी तुम्हाला माहिती आहे का असा उंच असा हे कठडा असतो बांधलेला, असा उंच कठडा आहे बांधलेला आणि त्याच्यावर ते असं चिखलमातीचं छान असं घर बांधलेलं आहे. खूप सुंदर असं ते घर दिसतंय रसिका हो. पण ही कल्पना त्यांच्या मनात आली कुठून? आता व्यवसाय करायचा आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे आणि इथे त्यांना माती आणि चिखलामध्ये संधी दिसली रसिका हो. कॉर्पोरेट जगामध्ये धावपळ आणि रोजच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी नवी दिल्लीतले हे जे दोघे बंधू, ही दोन भावंड जे वास्तुविशारद आहेत अंश आणि राघव कुमार, त्यांनी काय केलं, नोकरी सोडली आणि गेले त्या गावामध्ये राहायला आणि इथे त्यांनी बांधलेला सुंदर मातीचा असा विला. आता या विलामध्ये राहण्यासाठी लोकांनं हजारो रुपये खर्च करून तिथे जायला तयार आहेत. पर हे नेमकं ठिकाण आहे कुठे? कोविडच्या काळात माहिती आहे ना सगळेजण आपल्या घरातच असे बंद क्वारंटाईन होत होते आणि या भावांनी याच काळात घर बांधण्यासाठी स्वतःच्याच साहित्याचा वापर करून त्यांनी प्रयोग केले. त्यांनी काय केलं की घरी वाढवलेल्या बुरशीपासून मायसेलियमची चाचणी केली आणि माती, गवत आणि पाणी या नैसर्गिक साहित्यापासून कॉब कसा बनवायचा ते शिकून घेतलं आणि मग या शहराच्या गजबजाटापासून दूर डोंगरामध्ये घर बांधण्याची कल्पना जन्माला आली. विचार करा, चिखल, दगड आणि गवत याच्यापासून बनवलेलं हे अनोखं असं घर एका टेकडीवर आहे जे या दोन भावंडांनी स्वतःच्या हातांनी बांधलं आहे. आणि काही जण ना या घराला हॅरी पॉटरचं घर म्हणतात. खरंच तसंच दिसतं ते हॅरी पॉटरच्या घरासारखं. काही जण हॉबिटचं घर म्हणतात तर परिकथेतलं घर सुद्धा म्हणतात याला. इतक्या छान प्रेमानं त्यांनी ते घर बांधलेलं आहे, त्याचे फोटो पण बरेच असे व्हायरल झालेले आहेत. खूप सुंदर दिसतं. आता या जोडप्यानं हे सुंदर घर किंवा हा सुंदर विला बांधण्यासाठी जागा कुठली निवडली तर हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं ऋषिकेश हे जे सुंदर पर्यटन स्थळ आहे याची निवड केली, जी भारताची योग राजधानी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. नवी दिल्लीपासून जवळपास 250 किलोमीटर अंतरावर येते. गंगा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर अर्थात तीर्थक्षेत्राचं शहर आहेच, पण आता ना बऱ्याच गोष्टींसाठी ते लोकप्रिय आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणाची निवड केली ती योग्यच म्हणायला हवी. आता खर्च म्हणाल तर किती खर्च आलाय, 28 ते 30 लाख रुपये खर्च आलाय आणि या विलामध्ये 2 बेडरूम आहेत, 1 बाथरूम आहे. आता मुक्कामासाठी खर्च आहे म्हणजे हॉटेलपेक्षा थोडे जास्त पैसे लागतात पण फार आहेत अशातला भाग नाही. त्याच्यामुळे इथे जर पोहोचायचं असेल तर थोडंसं ट्रेकिंग करायला लागतं आणि जर पाठीवर तुमच्या बॅग असेल तर जवळपास जंगलातून 1.5 किलोमीटर तुम्हाला चालायला लागतं आणि तिथे गेल्यानंतर मग विला बुक करून अर्थात इथपर्यंत गाडीने पोहोचता येतंच. पण इथे गेल्यानंतर जे एक वेगळेपण जाणवतं, जो छान बांधलेलं असं दृश्य दिसतं, एक तर ऋषिकेशचा परिसर किती सुंदर आहे हे मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि त्यातून तिथे अशा प्रकारे बांधलेलं घर म्हणण्यापेक्षा हा विला त्या जागेचं सौंदर्य वाढवतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही.
1: इवल्या इवल्या वाळूच हे तर घरकुल बाळूच ओ इवल्या इवल्या वाळूच हे तर घरकुल बाळूच बाळू होता बोट भर झोप घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू बाळू म्हणे की इथेच लो उन्हात तापू लागे वाळ बाळू लाठी लागे पूळ उन्हात तापू लागे वाळ बाळू लाठी लागे पूळ या इवल्याशा खोपेतो बाळू रडला झोपेतो बाळू रडला झोपेतो एक वन होतं वेळूच त्यात घर होतं साळूच.

त्या पंखाच्या वाऱ्यात बाळू निजला तोऱ्यात, बाळू निजला तोऱ्यात। एकदा पाऊस लागे वळू भिजले वाळू, भिजले वेळू नदीला येऊ लागे पूर, बाळू आपला डारा।

0: चिकन खाली आणि चाळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा। साळून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय साळून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच उंच घरकुल बांधून गेलं साळूच घर राहून गेलं। साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर साळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं रोळू आमची गोष्ट आखूड कंधाच्या पाठीत लागूड।
1: आणि आता रसिका हो आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते यानंतर एक छानसं गीत असेल त्या गीताबरोबरच आपल्या या युवा तरंग कार्यक्रमाचीही सांगता होते आणि रसिका हो पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात ठीक 12 वाजता आपला पुढचा कार्यक्रम असेल रंजक सफर तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी।

0: गोल्ड खरा सोना।
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते।

निसर्गराजा बरंच काही सांगत असतो, पण ते आपल्याला किती कळतं आहे आणि आपण किती समजून घेतो आहे हेही महत्त्वाचं आहे. बरं, मी गाण्याच्या अनुषंगानं म्हणत नाही आहे, तर आजचा दिवस त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, कारण आज जागतिक वर्षावन दिन आहे. वर्षावन म्हणजे रेन फॉरेस्ट म्हटलं तर आपल्याला पटकन कळेल. हल्ली ना अशा या ठिकाणी पर्यटन करण्याची एक वेगळी क्रेज म्हणण्यापेक्षा लोक जातात या ठिकाणी, म्हणजे वेगवेगळी जी रेन फॉरेस्ट्स आहेत तिथे भेट दिली जाते आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला ना सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणजे तुम्हाला जंगल सफारी आहे, नौका विहार आहे, दुर्मिळ पक्ष्यांचं निरीक्षण तेही इथे करता येतं, डॉल्फिन पाहता येतात, म्हणजे सागरी पर्यटन ते सुद्धा करता येतं. अशा ठिकाणी वेगवेगळ्या ज्या संस्कृती आहेत त्यांचीही ओळख करून घेते असं सगळं आहे. आणि संपूर्ण जगभरात अनेक अशी रेन फॉरेस्ट आहेत किंवा वर्षावनं आहेत जी खूप प्रसिद्ध आहेत आणि जिथं पर्यटक सातत्यानं भेट देत असतात. कारण काय तर अतिशय सुंदर असा निसर्ग, त्याच्याबरोबरीनं सदाहरित अशी छान जी झाडी म्हणूया किंवा तिथे जे वेगळं असं संपूर्ण जीवन आपल्याला पाहायला मिळतं त्याचा अनुभव त्यांना घ्यायचा असतो. त्यामुळे आज आपण अशा वर्षावनांची सफर करणार आहोत, पण कसं आहे आत्ता याच्यानंतर एक गाणं असेल आणि त्यानंतर आपण ऐकणार आहात पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी 10 मिनिटांसाठी आणि पुढे 12:20 नंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटू आपल्या या रंजक सफर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. याची नोंद घ्या रसिक हो. तर ऐकूया आत्ता हे छानसं गीत.

0: प्लैटिनम गोल्ड खरा सोना।
1: रसिको नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात, रंजक सफर कार्यक्रमात, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। जसं मी या आधी म्हटलं होतं की आज आहे जागतिक रेन फॉरेस्ट किंवा जागतिक वर्षावन दिन, आणि या वर्षावन दिनाच्या माध्यमातून ही जी वनं आहेत, जागतिक स्तरावरची जी वेगवेगळी ठिकाणं आहेत, अशी सुंदर वर्षावनं आहेत, ती का गरजेची आहेत आणि त्यांचं काय महत्त्व आहे, म्हणजे आपण आपल्याला जीवन जगण्यासाठी काय लागतं, सगळ्यात महत्त्वाचा आहे तो ऑक्सिजन, बरोबर ना? आणि ही जी वनं आहेत, वर्षावनं, ज्यांना पर्जन्यवनसुद्धा असं म्हटलं जातं, यांच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा आपल्यापर्यंत सातत्यानं होत राहतो। म्हणजे रेन फॉरेस्ट, वर्षावनं किंवा पर्जन्यवनं जी आहेत, ही पृथ्वीवरची सगळ्यात जुनी अशी परिसंस्था आहे असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार। आता जागतिक पर्जन्यवन दिन किंवा वर्षावन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की त्यांचं महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबद्दल तुमच्या आमच्या सगळ्यांमध्येच त्याचं महत्त्व पसरवणं किंवा लोकांना कळणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। अर्थात याच्याविषयी आज पहाटेच्या कार्यक्रमात सुद्धा बोललं गेलं असेल, पण आता ज्या समस्या आपण पाहतोय, म्हणजे एल निनो असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल, जागतिक तापमान वाढ असेल ज्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडची पातळी जी आहे ही कशी वाढत चालली आहे आणि त्यासाठी

तर ही अशा प्रकारची जी आहेत रेन फॉरेस्ट याची सफर आपण आज आपण करणार आहोत. मग ते ॲमेझॉन असेल, डेंट्री असेल, कॉंगो असेल, बॉर्निया, कॉस्टारिका, मादागास्कर, आता या सगळ्याच गोष्टी कितपत घेता येतात ते पाहूया. सोबत मात्र अतिशय सुंदर असे गाणीसुद्धा आहेत, ऐकूया त्यातलं एक छानसं गीत.

आता रेन फॉरेस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला अमेझॉनचं खोरं आठवेल, कॉंगो आठवेल, आणि इतके सुंदर फोटो, त्याच्याविषयीची माहिती, सगळ्या गोष्टी इतक्या प्रसिद्ध आहेत ना की या ठिकाणी जाण्याचा मोह हा होतोच. म्हणजे ज्यांना निसर्गाची आवड आहे, ज्यांना अशा परिसरात जायला आवडतं, त्यांच्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे अशी सुवर्णसंधी असते. आहा हा, किती ते असं त्या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहावं असं असतं. तर आत्ता हे जे मी वर्षावन किंवा हे जे रेन फॉरेस्ट सांगणार आहे ते जवळपास जगातलं सगळ्यात जुनं असं मानलं जातं. आणि किती वर्षांपासून अस्तित्वात असेल असं तुम्हाला वाटतं? 18 कोटी वर्षांपासून किंवा त्याहूनही अधिक काळापासून हे अस्तित्वात आहे. होय, आणि ते म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँडच्या मध्यभागी असलेलं डेंट्री हे रेन फॉरेस्ट किंवा डेंट्री हे वर्षावन. म्हणजे पृथ्वीचा प्राचीन भूतकाळ जर पाहायचा असेल आपल्याला तर त्याचा जिवंत पुरावा म्हणून उभं असलेलं हे रेन फॉरेस्ट जगातलं सगळ्यात जुनं असं रेन फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं. होय, म्हणजे हे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ पण आहे बरं का, कारण इथे तुम्हाला अशा प्रकारच्या वनस्पती प्राणी पाहायला मिळतात की त्याचा अभ्यास जर करायला गेला किंवा त्याच्याविषयी जर माहिती आपण पाहायला गेलो तर तुम्हाला अगदी डायनासॉर्सच्या काळापर्यंत मागे जायला लागतं इतकं. म्हणजे विचार करा, जगातल्या या सगळ्या जुन्या अशा रेन फॉरेस्टमध्ये किती गोष्टी असतील. 180 दशलक्ष वर्षांहून अधिक जुनं असलेलं हे सर्वात जुनं रेन फॉरेस्ट. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की गोंडवन आणि लॉरेशिया हे जेव्हा होते, जेव्हा ऑस्ट्रेलिया हा गोंडवनचा किंवा गोंडवन या महाखंडाचा भाग होता ना, तेव्हापासून अस्तित्वात असलेलं हे रेन फॉरेस्ट. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की डायनासॉर्सच्या काळापासून होतं, तर हो, तेव्हापासून. म्हणजे विचार करा, या रेन फॉरेस्टने काय काय पाहिलं असेल, किती गोष्टी पाहिल्या असतील. बरं, इथे असलेली जैवविविधता ती जर आपण पाहायला गेलो तर ती तितक्याच आश्चर्यकारक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विविधतेनं भरलेली आहे जी जगात इतर ठिकाणी कुठेच पाहायला मिळत नाही तुम्हाला. म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या 3% सस्तन प्राण्यांच्या प्रजाती इथे आहेत, बेडकांच्या आहेत, पक्ष्यांच्या आहेत, म्हणजे 12,000 अधिक कीटकांच्या प्रजाती इथे तुम्हाला पाहायला मिळतात. झाडांच्या सुद्धा अशाच प्रकारे वृक्षांच्या प्रजाती आहेत ज्या 450 म्हणजे 430 जास्त. आणि जर संपूर्ण क्षेत्र पसरलेलं तुम्ही जर पाहाल तर ते 12,000 चौरस किलोमीटरच्या तुलनेनं त्या सगळ्या अशा परिसरात किंवा त्या क्षेत्रात वसलेलं असं आहे. विचार करा काय काय काय काय गोष्टी आहेत तिथे. आपण ज्याला फॉसिल्स म्हणतो ना, ज्याला इंग्रजीत फॉसिल्स म्हणतो आणि मराठीत आपण म्हणतो जीवाश्म, म्हणजे जिवंत जीवाश्मांसाठी सुद्धा डेंट्री प्रसिद्ध आहे. प्राचीन वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्या सुद्धा तिथे आहे. म्हणजे काय काय पाहायला मिळत नाहीत तुला, तुम्हाला इथे. जगातल्या सगळ्यात जुन्या सपुष्प वनस्पती आहेत त्यासुद्धा इथे आहेत. त्यामुळे इथलं वातावरण जे आहे ना, ते वातावरण म्हणा, हवामान म्हणा, किंवा ते इतकं छान आहे त्याच्यामुळे हे सगळं ना आजवर टिकून राहिलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे गेल्यानंतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या, ही जी सगळी विविधता आहे, हे जे वैविध्य आहे ना, हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं.

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा।

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणार.

नाधो महानोर यांचे शब्द असलेलं हे जे गाणं होतं हे आपण ऐकलं अजिंठा या सिनेमातलं. नितीन इंगळे आणि कौशल इनामदार यांचा स्वर आणि कौशल इनामदार यांचं संगीत, अतिशय सुंदर असं हे गाणं अजिंठा चित्रपटातलं. अनेक श्रोत्यांची अशी विनंती असते की गीतकार, संगीतकार, चित्रपट किंवा याविषयी सांगत जा, त्यामुळे मग हे गाणं आता ऐकवल्यानंतर आपल्याला त्याच्याविषयी सांगितलं. रेन फॉरेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला चटकन लक्षात येतं ना, पण वर्षावन म्हटल्यानंतर तसं लक्षात येत नाही. आज जागतिक वर्षावन किंवा जागतिक रेन फॉरेस्ट दिवस आहे, त्यामुळे मग जगातलीही अशी. तर मी आत्ता ज्या वर्षावनाविषयी, ज्या रेन फॉरेस्टविषयी आपल्याला सांगते, ते म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँडमधलं डेंट्री. हे जगातलं सगळ्यात जुनं म्हटलं तरी चालेल, मोठं म्हटलं तरी चालेल, आणि इथल्या वैविध्यामुळे तितकंच प्रसिद्ध असं आहे. आता इथे मी म्हटलं तसं फॉसिल्स, जिवंत जीवाश्म ते सुद्धा आहेत. आणि इथे एकदा एक पक्षी आहे जो तितकाच वेगळा आहे, जो ज्याला उडता येत नाही, पण आता तो हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, ज्याला एक्स्टिंक्ट. तर

टेंडरीच्या सगळ्यात म्हणजे त्या संपूर्ण परिसरातला हा जो पक्षी आहे याला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. 6 फुटापर्यंत उंच, चमकदार अशी लाल निळ्या रंगाची अशी पिसं असतात आणि डोक्यावरनं हेल्मेटसारखा तुरा असतो त्याच्या. त्याचं नाव काय माहिती आहे का? कॅसोवरी. याला रेन फॉरेस्टचा माळी असं म्हटलं जातं. आता जंगलात तसे 4,500 आहेत, शिल्लक आहेत, त्यामुळे याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी म्हटलं ना की अशा तऱ्हेचं वेगळं जग जर पाहायचं असेल तर रेन फॉरेस्टची सफर मस्ट आहे, मस्ट आहे. बरं, इथे अशा प्रकारचे किंवा काही संस्कृती अजूनही तिथे आहेत, काही रहिवासी तिथे राहतात, म्हणजे जवळपास 9,000 वर्षांपासून किंवा त्याहूनही अधिक काळापासून इथे कुकू यालांजी जे लोक आहेत ते राहतात, ते तितक्याच आनंदाने हा सगळा परिसर याचं संरक्षण आपण केलं पाहिजे या भावनेनं तिथे राहतायत. त्यामुळे त्यांना जंगलाविषयी छान असं ज्ञान आहे, औषधं, अन्न, अवजारांविषयी, तसंच बऱ्याच गोष्टींविषयी असलेलं त्यांचं ज्ञान वेगळं आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा काही छान अशा सहली, पर्यटनविषयक अशा गोष्टींचं आयोजन केलं जातं. इथे असलेल्या औषधी वनस्पती म्हणा किंवा सांस्कृतिक प्रथा आहेत वेगवेगळ्या, त्याच्याविषयीची माहितीही या लोकांकडून मिळते. हो, त्यामुळे अशा प्रकारच्या खास सहली ज्या आयोजित केल्या जातात ना, तर त्यांची माहिती घेऊन जाणं एक हा एक वेगळा अनुभव असू शकतो नक्कीच. त्याचबरोबर तिथे असे चमकणारे असे हिरवे बेडूकसुद्धा पाहायला मिळतात, ट्री कांगारू आहेत, असंख्य कीटक आहेत वेगवेगळ्या प्रजातींचे ते पाहायला मिळतात, त्याच्यानंतर मस्की रॅट कांगारू, किती किती सांगू, म्हणजे आणखी कितीतरी गोष्टी आहेत याच्यामध्ये. म्हणजे पंख्याच्या आकाराचे ताडाची झाडं आहेत आणि ही ताडाच्या झाडांची गॅलरी आहे वेगळी. तिथे खास वैशिष्ट्य आहे इथे की जी पाहण्यासाठी लोक आवर्जून जातात. म्हणजे ही जी ताडाची झाडं आहेत किंवा ताडाचे वृक्ष आहेत, इथे पंख्याच्या आकारांची पानं, त्याच्यामुळे असं छान छत तयार झाल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही तिथे गेलात ना तर असं वाटेल की आपण ज्युरासिक वर्ल्डमध्ये जातोय की काय, तिथे प्रवेश करतोय की काय असं. त्याच्यामुळे अर्थात या झाडांची मुळं असतात तशी खोलवर गेलेली, त्यामुळे तिथे गेल्यानंतर असं तुम्हाला वाटेल की अरे सगळा परिसर झाकलेला आहे, खाली चिखल असेल, तर नाही, माती स्थिर आहे, धूप होत नाही आहे. म्हणून इथे गेल्यानंतर वेगळे पण का आणि कसं दिसतं, तर ते तिथे फक्त जाऊन अनुभव करण्याच्या या गोष्टी आहेत, अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत रसिक हो, असं सगळं आहे. म्हणजे इथे गेल्यानंतर घनदाट अशी झाडी आहे, माती सुपीक आहे, त्याच्यामुळे अर्थातच कार्बन डायऑक्साईडचं शोषण केलं जातं आणि ऑक्सिजनचं उत्सर्जन, ऑक्सिजन छान असा छान पसरलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे पृथ्वीचं वातावरण संतुलित कसं राहील हे अगदी नैसर्गिकरित्या सहज होत असतं. हो, त्याच्यामुळे जागतिक तापमान वाढीचा सामना करण्याच्या प्रयत्नांमध्ये, म्हणजे जागतिक रित्या जे प्रयत्न केले जात आहेत ना, त्याच्यामध्ये डेंट्रीचं हे जे वर्षावन आहे, हे रेन फॉरेस्ट आहे, ते खरोखरीच खूप मोठी भूमिका आणि खूप महत्त्वाची अशी भूमिका बजावत आहे असं मानायला काहीच हरकत नाही.

पुन्हा एकदा नाधोंचे शब्द, लता दिदी आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली ही रचना सर्जा या चित्रपटात ती रसिक हो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत या गीताला लाभलेलं आहे. आपण रेन फॉरेस्टविषयी बोलतो आहे आणि टेंडरी झालं, पण आता आणखी एक रेन फॉरेस्ट जे आहे, जे सगळ्यात मोठं म्हणूया, म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं उष्णकटिबंधातलं रेन फॉरेस्ट आहे. आता हे पसरलं आहे कुठे कुठे माहिती आहे का? ब्राझील, पेरू आणि इतर काही देश आहेत, या देशांमध्ये पसरलेलं आहे. संपूर्ण पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बनचं शोषण जे होतं ना, त्याच्यामध्ये या ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्टची भूमिका खूप मोठी आहे खरंच. म्हणजे इथे तुम्हाला जायचं असेल तर ब्राझीलमधल्या मनाऊस किंवा पेरूमधल्या पेर्तो मालदोनादो आणि इक्विटॉस इथून प्रवेश करता येतो. म्हणजे याचं मेन एंट्री आहे, मुख्य प्रवेशद्वारं जी आहेत तीही आहेत. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला काय काय करता येणार? इथे जंगल सफारी आहे, अर्थात इतकं मोठं आहे म्हणजे जंगल सफारी असायलाच हवी. नौकाविहार आहे, दुर्मिळ पक्ष्यांचं निरीक्षण आहे, गुलाबी नदीमध्ये डॉल्फिन तुम्हाला पाहता येतात आणि पिरान्हा मासेमारीचा अनुभव सुद्धा घेता येतो. आणि त्याच्याबरोबरीनं आदिवासी ज्या समुदाय आहे तिथे त्यांच्या संस्कृतीची ओळख पण करून घेता येते इथं गेल्यानंतर. म्हणजे ॲमेझॉनला जायचं असेल तुम्हाला तर कधी जायचं? आत्ता सुरूच आहे हा काळ, जून ते नोव्हेंबर. म्हणजे त्या तिथल्या सगळ्या परिसरात जाण्यासाठी हा काळ उत्तम, सर्वोत्तम हंगाम. कारण काय तर पाण्याची पातळी कमी असते आणि जंगलातल्या ज्या पायवाटा आहेत ना, त्या अशा सहज सोप्या तुम्हाला चालण्यासाठी खूप छान होतात. अर्थात आत्ता अशा गोष्टी झालेल्या आहेत ना की आता तुम्हाला अशा ठिकाणी भटकंती करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो की वातावरण कसं आहे, पर्यावरणपूरक आहे का, आणि पर्यावरणपूरक गोष्टी किंवा पर्यटन करताना या गोष्टी जपणं हे खूप खूप खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिसरात फिरत असताना योग्य ती माहिती घेऊन फिरणं तितकंच योग्य. मी आत्ता हे सांगते त्यामुळे पुढचे 4 महिने आहेत भटकंती करण्यासाठी जायचं असेल तर. दुसरं जे आहे आत्ता मी सांगणार आहे ते जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं मोठं रेन फॉरेस्ट आहे आणि ते म्हणजे आफ्रिकेतलं काँगोचं खोरं. हो, आता पृथ्वीवरची सगळ्यात जास्त जर जैवविविधता कुठे असेल तर ती इथे असं मानलं जातं. आणि इथे तुम्हाला गोरिला आहे, बोनबो आहे, वनहत्ती आहेत, ओकापी अशा दुर्मिळ प्रजाती आहेत त्या तुम्हाला पाहता येतात. बरं, इथे सुद्धा आदिवासी समाजाचं तुम्हाला पारंपरिक ज्ञान आहे, त्यांची जीवन पद्धती आहे, त्यांची संस्कृती आहे, याचा सुद्धा परिचय किंवा याचं सुद्धा एक छान असं दर्शन इथे होतं. आणि इथे सुद्धा जायचं असेल तर मे ते सप्टेंबर, सप्टेंबरपर्यंतचा हंगाम जो आहे हा भेटीसाठी खूप चांगला आहे. तिथे या काळात तुम्ही जाऊ शकता, पण इथला काही भाग जो आहे हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तितकाच संवेदनशील आहे. म्हणजे गोरिला ट्रेकिंग जर तुम्हाला ट्रॅकिंग जर करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र परवाने लागतात, स्वतंत्र परवानग्या घ्यायला लागतात. अधिकृत मार्गदर्शक, पर्यटन संस्थांच्या सहकार्याने ही भ्रमंती करणं तितकी सुरक्षित होऊ शकते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर आजच्या कार्यक्रमात मी अशा प्रकारची जी वेगवेगळी रेनफॉरेस्ट आहेत किंवा वर्षावन आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख करणार होते, पण आता वेळेअभावी हे काही करणं शक्य नाही. नंतरच्या आपल्या कुठल्या कार्यक्रमात याविषयी आपण नक्की बोलूया रसिक हो.

श्रोत्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते आणि आत्ता यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या रंजक सफर कार्यक्रमाची सांगता रसिक हो इथेच होतीये. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्याला अनेक श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. प्रकाश कुलकर्णी, सुहास पांडे, मितेश आणि मेघा बोरले, हरिश्चंद्र पाटील, शोभना ढाके, श्रीमती रूपा कुडतडकर, दीपा पालकर, मंगला शेठ, मंगेश म्हात्रे, संतोष शिंदे, संजय गांधी यांनी आजच्या या कार्यक्रमात दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत तेव्हा आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार रसिक हो. आणि आज आमच्या FM रेनबो वाहिनीवर सुद्धा असेच गीतसंगीताने छान असे सजलेले सुंदर कार्यक्रम असतील तेव्हा आज दुपारी 2 ते 5 मध्ये चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी घेऊन आज आपल्यासोबत असेल ओम. तेव्हा इथेच या नंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपणा सर्वांची अनुमती घेते. नमस्कार.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला आहे तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय करडिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब

झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्राँग फॉर्म अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे,
बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते।

पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन ऐकलं, राग विजय आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.